धरती ते आकाश चढ़ावै चढ़े आकाश गरावै पेखारी ते राज करावै राजा ते पेखारी खल मूर्त ते पंडित करबो पंडित ते मुगदारी नारी ते जो पुरख करावै।

त्यागी हम एक खेन तिस बिन रह न सको प्रीत हमारी लागी रहा उनके संग मोहे प्रभ चित आवे संत प्रसाद मोहे जागी

आहे हों बलिहारी तिनको पैस जो नीकस जाहे। कबीर यो तन जाएगा सको तले हो बोर नांगे पामो ते गए।